भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 250, दशक 20, समास 4, आत्मनिरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। सगळ्या लोकांना प्रार्थना आहे, अवरात्र निधिध्यास असावा, निरूपण ऐकून मनामध्ये प्रत्यय आणावा। प्रत्यय एकीकडेच राहिला आणि आपण भलतीकडेच धावलो तर मग सार असार यांचा निवाडा कसा होईल? सगळी सृष्टी पाहिल्यानंतर दृष्टीला गलबला दिसतो, पण राजसत्तेची गोष्ट वेगळीच आहे। प्रत्यक्ष नसूनही ती कार्यकारी असते। पृथ्वीवर जितकी शरीरं आहेत तितकी भगवंताची घरं आहेत। त्याच्याद्वारे नानासुखांची प्राप्ती होते। त्याचा महिमा कोणाला कळेल? प्रत्येकाच्या आईच्या रूपाने कृपाळी होऊन जगदीश जगाचं रक्षण करतो। सत्ता पृथ्वीमध्ये वाटली, त्याच्यामुळे ती जिथे तिथे विभागली गेली आणि ती या भगवंताच्या कलेमुळे सृष्टी चालते। मूळ जाणत्या पुरुषाची जगदीशाची आत्मात्म्याची सत्ता आहे, ती शरीरामध्ये विभागली गेलेली आहे, त्यामुळे तिथे चतुर्य वस्ती करते। या सगळ्या देहरूपी पुराचा ईश म्हणजे जगातला जगदीश आहे, तो नाना शरीरांमध्ये व्यवहार करतो आहे। सृष्टीची रचना पाहिली तर ती एका व्यक्तीच्यामुळे चालत नाही। एकच जो आत्मा आहे तोच नाना देह धरून चालवतो। उंच नाही, नीच नाही, बरं नाही, वाईट नाही, असं काही नाही। कार्य चाललं पाहिजे इतकंच। न जाणणं, आडवं केलं किंवा अभ्यासाला प्रवृत्त झालं हे असं कसं? त्याच्यातच जाणतो। जगाचं जे अंतर, अर्थात आपल्यालाही अंतराचं, अंतरात्म्याचं अनुसंधान ठेवणं म्हणजे अनन्य लक्षण असणं, हेच ज्ञान होय। ते ज्ञानाशिवाय जमणार नाही, म्हणून तत्वतः ध्यान आणि ज्ञान एकरूप आहे। प्राणी संसारामध्ये आला, काही एक शाणा झाला, मग तो भूमंडळावर वावरायला लागला। रामाची प्रकट खूण म्हणजे ज्ञानघन आत्मा राम विश्वंभर, तो भाग्यानेच कळतो। उपासनेच्या मिशाने स्वर्गप्राप्तीची वासना धरली तर पुण्य संपल्यावर परत जन्म असल्याने जन्ममृत्यूची परंपरा लांबतच जाईल, संपणार नाही। मायेचा असा अगाध महिमा आहे तो यामुळेच। थोडक्यात, वासनेचा क्षय होणं आवश्यक आहे। द्रष्टा म्हणजे पाहणारा, साक्षी म्हणजे जाणणारा, अनंत रूपाने अनंताला ओळखावं, चांगल्याची संगत असावी, कथानिरूपणाची सवय असावी आणि तीच मनाची विश्रांती आहे। त्यापेक्षाही प्रत्यय ज्ञान हे पाहिजे आणि अनुभवान तिथे जाळून टाका, त्याशिवाय समाधानाला समाधान मिळणार नाही। मुख्य संकल्प म्हणजे हरिसंकल्प, मूळ मायेतील विचार, सगळ्या जगामध्ये तेच रूप पाहायचं। उपासना ही ज्ञानरूप आहे। आपण ज्ञानी हा देहावरील चौथा आरोप आहे, म्हणून सगळे संकल्प सोडून द्यायचे। पुढे परब्रह्म विशाल गगनासारखं पोकळ आहे, त्याला काय म्हणायचं? उपासना म्हणजे ज्ञान। ज्ञानामुळे निरंजन अवस्था प्राप्त होईल, योग्यांचं समाधान अशा रीतीने होईल। हा विचार नीट लक्षपूर्वक पाहिला तर उपासनाही आपोआप होईल। तोच आपण असल्याने उपास्य उपासक हा भेद नष्ट होतो, एक होतो, एक देह धरून राहतो। अखंड अशी घालमेल पूर्वापार होत गेली आणि आताही तशीच उत्पत्ती स्थिती चालली आहे। वनावर वनचरांची सत्ता, जळावर जळचरांची सत्ता व भूमंडलावर भूपाल म्हणजे राजा, अशा प्रकारे चळवळीचं सामर्थ्य आहे। जो जो चळवळ करेल त्याचा आहे, परंतु तिथे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे। कर्ता जगदीश वेगवेगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी त्याचं अधिष्ठान आहे, त्या करवी त्याचं कार्य चालत असतं। तिथे अहंकाराचं काही चालत नाही। हरी करता हरी भोगता असं तत्वतः चालतं। या गोष्टींचा विचार करावा। सगळं करणारा परमेश्वर आहे। आपण हा माईक विचार आहे। जसं कळेल तसं जगामध्ये वावरू। देवा एवढं चपळ कोणीच नाही, ब्रह्मा एवढं निश्चळ काहीच नाही। पायरी पायरीने चढून पायी मूळपर्यंत जायचं हेच खरं। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिरूपण नाम समास चतुर्थ समाप्त। जय जय रघुवीर समर्था।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. साधन निष्काम बुद्धीनं आणि सावधानपणे करावं. भगवंतापासून जो निराळा राहत नाही तो मुक्तच. मी भगवंताचा असं म्हटलं की तिथं बद्धपणा संपला. मी नसून तो आहे हे जाणणं म्हणजे मुक्तता प्राप्त करून घेणं. देहात असून देहातीत राहतो तो मुक्त. राम करता हे जाणतो तो मुक्त. माझं माझं असं म्हणून आपण बद्धावस्था लावून घेतो, बद्धाचं आवरण काढून टाकलं की आपण मुक्तच आहोत. माझ्या मनावर कशाचाही परिणाम झाला नाही आणि समाधान कायम राहिलं ही मुक्तावस्था. माझ्यासारखा पापी मीच असं आपण मनानंच ठरवतो आणि दुःख करत बसतो. मी एक भगवंताचाच झालो, आता नाही कोणाचा असं म्हणावं आणि जगात नटासारखं वागावं. वास्तविक आपण मायेकडून पछाडले गेलो आहोत. भगवंताजवळ माया ही छायेप्रमाण आहे. आपण मायेचा नियंता जो भगवंत आहे त्याचं होऊन राहावं, मग माया खरी नाही हे आपल्याला समजतं. मायेला ओळखणं म्हणजे विवेक आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानणं हे वैराग्य. पाप पुण्य हे मनाचे धर्म आहेत. मी आता नाम घेतो, माझी सर्व पापं त्यामुळं नाहीशी झाली आहेत अशी दृढ भावना झाली की तो निष्पाप झाला म्हणून समजावं. चार चौघं करतात म्हणून साधन करून नाही चालायचं. साधनामध्ये दृढ भाव पाहिजे. साधन करायचं ते योग्य मार्गानं झालं पाहिजे. ते अगदी निष्काम असावं. बुद्धिभेद करणारे लोक जगात नेहमी असणारच आहेत, पण साधकानं आपला बुद्धिभेद होत नाही इकडं जागृत असावं. काही पुरुष किंवा स्त्रिया यांना आपला स्वतःचा असा काही प्रपंच राहिलेला नसतो, तरीही हे लोक उगीचच जगाचे दोष काढत बसतात, दुसऱ्यांच्या घरी जाऊन उठा ठेव करतात. हे फार मोठं पाप आहे. साधकानं ते कटाक्षानं टाळावं. ज्या लोकांना आपल्यामध्ये दोष आहेत हे कळतच नाही ते लोक अगदी खालचे समजावेत. ज्यांना आपला दोष कळतो ते दुसऱ्या प्रतीचे समजावेत. आपण प्रयत्न करूनसुद्धा भगवंताच्या आड येणारा दोष जात नाही म्हणून तळमळ असणारे लोक हे सर्वात चांगले. साधकानं तसं बनलं पाहिजे. परमार्थामध्ये अर्ध्यापर्यंत गेल्यावर मग पुढं जाणारे साधक फार थोडे असतात. खरं म्हटलं म्हणजे साधन आणि वाचन असलं की साधक कधी मागे पडायचं नाही. ब्रह्मचारी साधकानं प्रपंचातल्या उठाठेवी करू नयेत, कारण तशानं प्रपंचाचं प्रेम त्याला लागेल. त्यानं प्रपंचापासून चार पावलं दूर राहावं, नाहीतर तोच हवा असं वाटू लागतं. जगात किती पोथ्या आणि किती मत आहेत एवढं पाहायला वेळ आहे कुठं. म्हणून साधकानं गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत किंवा दासबोध असा एक ग्रंथ प्रमाण मानून त्याप्रमाणे साधन करावं. मुंगी डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करते आणि कालांतरानं का होईना पण वर पोहोचल्याशिवाय राहत नाही. हे ध्यानात घेऊन प्रयत्नाला लागूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: मी बोलते ज्योती चौधरी आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत.
1: धुंद धुंद ही हवा, उन्हाळ्याची दाहकता संपून पावसाच्या सरी अधेमध्ये आपली हजेरी लावतात. अनतप्त झालेल्या मनाला गात्राला शीतलता प्रदान करतात. या धुंदावलेल्या संध्याकाळी मन वाऱ्यासंग डोलतं, वाटतं मोर प्रियसाप्रमाणे हलकं होऊन वारूवर आरूढ होऊन हिरव्या शेतातून हिरव्या रानातून भटकून यावं. काजळ काळ्या आकाशातून रुंझून बरसणाऱ्या रेशीम धारांना हलकेच उंजळीत घ्यावं.

तसं तर अवघं वातावरण भारलेलंच असतं. इतकंच नाही, विविध पक्ष्यांच्या मंजूस्वरांनी सृष्टीनंही आपला आनंद व्यक्त केला असतो. खळखळणारे झरे, त्यावरून वाऱ्यानं उडणारे पाण्याचे तुषार, अवचित एखादा पक्षी त्या पाण्यावर येतो, टकटक करीत पाणी भूर्र उडवतोही, तेव्हा कोकिळेचा मधुर स्वर आसमंत भारून टाकतो आणि वाटतं विधात्यानं या कोकिळेवर खरेच सुरांची मुक्त हस्ते उधळण केली.

असा हा धुंद करणारा मोसम बघून या गुल्यावी हवेची मग मनावर झिंग चढते. वाटत ही हिरवळीची शाल पांघरावी या दुधी चांदण्यात लज्जेची अनार गाली फुलवत सख्याच्या संवेद प्रीतीची गाणी गावी.

ठीक आहे, चौफेर वारवाहते. आज मी अशी क्षितिजावर उभी राहून सर्वत्र न्याहाळते. थंडगाळ झुळकीनं मला जुन्या गोष्टींचा जळणू खजिनाच माझ्या ओंजळीत आणून दिलाय. कदाचित साठवणींची आठवण मला एकांतात स्मरायची असावी. किती रम्य होत्या त्या आठवणी.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपल्याला मनीषने आणलेले नवीन गेस्ट आणि मनीषमुळे माझे झालेले नवीन मित्र डॉक्टर संजय गायकवाड व्हेटनरी डॉक्टर आहेत. इंट्रोडक्शन मध्ये वेळ घालवत नाही, वल्ली माणूस आहे, त्यांच्याकडनं तुम्हाला काय ऐकावं काय ऐकू नयेत. व्हेटनरी डॉक्टर काय काय करू शकतो हे आपल्याला ऐकायला मिळणार आहे. डॉक्टर राम राम.
1: राम राम राम.
0: डॉक्टर, मनीषचा विषय आपण कंटिन्यू करू, स्नेक बाईट. पहिली गोष्ट, स्नेक व्हेनम फक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्येच का, प्रायव्हेटमध्ये का नाही?
1: नाही, कारण त्याला एक्सपायरी आहे. आणि
0: एक्सपायरी किती दिवसाची असते?
1: मला वाटते 6 महिन्याची असते. आणि सर्वत्र म्हणजे इतक्या केसेस होत नाही. आणि ज्याही केसेस
0: झाल्या तर
1: नाही झाल्या तर आता मेडिकल स्टोअरमध्ये स्नेक व्हेनम अवेलेबल आहे.
0: हो हो, अरे दॅट्स अ गुड न्यूज.
1: तर सगळे शॉपवाले ठेवत नाही, काही दवाखान्याच्या जवळचे वगैरे ते लोक ठेवतात.
0: बरं डॉक्टर, मला एक सांगा, स्नेक बाईट नंतर स्नेक व्हेनम कोणत्या स्नेकने बाईट केले त्याच्यावर चेंज होतं का असं काहीच नसतं?
1: नाही, आता काय म्हणतो, पॉलिव्हॅलंट स्नेक व्हेनम आपण जनरली प्रिफर करतो. जर साप कोणता आहे हे जर आयडेंटिफाय झालं तर त्याचंच स्नेक व्हेनम दिलं गेलेलं जास्त चांगलं. पण एक पॉलिव्हॅलंट म्हणजे चारही विषारी सापांचं एकत्रित केलेलं अँटी स्नेक व्हेनम वापरतात.
0: आणि जे साप आम्हाला चावतात त्यांचं तुम्ही ऑपरेशन करून त्यांना वाचवतात आणि जंगलमध्ये सोडतात का डॉक्टर?
1: निसर्गाचं देणं आहे मला, कारण माझे जेवढे सर्पमित्र आहेत, पक्षी मित्र आहेत किंवा वन्यजीव अभ्यासक आहे, प्रेमी आहेत, यांच्यामार्फत हे म्हणजे इंज्युअर्ड झालेले, अपघातात सापडले किंवा काही लोकांनी त्यांना ठेचलेले असे किंवा काही मार लागलेले, निसर्गता मार लागलेले दगडाखाली कुठेतरी किंवा जे सी बीच्या मशीनखाली म्हणजे खोदकाम करताना किंवा फावड्याचे मार लागलेले असे इंज्युअर्ड स्नेक्स बरेच वेळा येतात आमच्या.
0: डॉक्टर, मला एक लिस्ट हवी आहे. तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या प्राण्यांची ऑपरेशन्स केलेले, लिस्टच पाहिजे.
1: खूप आहेत त्याच्यामध्ये.
0: सांगा सांगा.
1: म्हणजे वन्यजीव आहेत, पाळीव प्राणी आहेत.
0: पाळीव प्राणी तर अंडरस्टूड.
1: हा, पाळीव प्राण्यांमध्ये बरेचसे येतात आणि वन्यजीव पण आहे.
0: वन्य कोणते?
1: आणि सरपटणारे आहेत, पर पक्षी आहेत. आता वन्यजीवामध्ये खूप मोठा आमचा जो प्रवास आहे तो आमचे जे सुनील वाडेकर आणि आमची जी वन्य विभागाची जी टीम होती तर यांच्याबरोबर बिबट्यांचा आमचा जास्त संपर्क आला. खूप म्हणजे जवळजवळ 160 बिबटे आमच्या टीमने रेस्क्यू केलेले आहेत.
0: अय्यो.
1: आणि बरेच वेळा ऑफिशियली नॉन ऑफिशियली असं करावं लागलं काम आणि सक्सेसफुल केलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात तो एक अनुभव आमच्या पाठीशी आहे सगळ्यांच्या. त्याचप्रमाणे मग वन्यजीवामध्ये सरपटणारे म्हणजे स्नेक्स, त्यांच्या शस्त्रक्रिया करायचा योग खूप मोठ्या प्रमाणात आला. बिबट्यांचा मोजके आहेत पण खूप आहेत. त्याच्यानंतर पक्षी आहेत, तर असे परत कोल्हे, उदमांजर, इवन पाळलेले उंदीर म्हणजे पांढरे उंदीर येतात,
0: हो हो हो,
1: रॅट म्हणतात त्याला, तशा टाईपचे झाले, ससे झाले, रानटी ससे झाले म्हणजे ज्याला हेर म्हणतात, तर असे आणि माकड झाले.
0: ओ, हे वन्यजीव म्हणजे कोण घेऊन येतो तुमच्याकडे?
1: बरेच वेळा पक्षी मित्र, सर्पमित्र आणि वन्यजीव अभ्यासक, प्रेमी आणि त्यांच्यासोबत फॉरेस्टवाले असतात, हे सगळं आणत असतात. त्यांना एक मदत, एक आपलं कर्तव्य म्हणून आम्ही त्यांची.
0: नाही पण अशी कर्तव्याला जागणारे खूप लोक कमी आहेत.
1: आता आम्ही तर आमचं.
0: डॉक्टर, आता खरंच खूप सुंदर पॉईंट निघालाय, तो कंटिन्यू करू. मला एक सांगा, तुम्ही जेव्हा अशोक स्तंभच्या त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतात तेव्हा माझ्या नॅन्सीचं तुम्ही ऑपरेशन केलेलं आहे, मला आपली आता भेट झाली त्यावेळेस मी तुम्हाला ओळखलं त्यावेळेस. पण त्यावेळेस जेवढे डेडिकेटेड डॉक्टर्स होते ना ते आता नाही आहे असं माझं मत आहे. बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे प्रत्येकाला प्रायव्हेटमध्ये याच्यात जायची इच्छा आहे. आता हे डॉक्टर्सच्या बाबतीत पण आहे, म्हणजे जे आपले माणसांचे डॉक्टर्स आहेत त्यांच्या बाबतीत पण तसं झालं आहे की जी पहिली सर्व्हिस मिळायची ती आता मिळत नाही.
1: आता कसं, सध्याच्या काळामध्ये सगळं धकाधकीचं जीवन आहे आणि गव्हर्नमेंटचे जेही हॉस्पिटल आहेत तिथे येणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे कदाचित लोकांना तिथे थांबून तो उपचार घ्यावा असं वाटत नसावं किंवा बराच वेळ इथे वाया जाईल म्हणून आणि थोडं चमक धमक असलेल्या ठिकाणी लोकांना आवडतं.
0: डॉक्टर, आता आपण जेव्हा पेट आणतो त्यावेळेस असं सांगितलं जातं की त्यांना अँटीरॅबिस द्यायलाच पाहिजे, हे द्यायलाच पाहिजे, ते द्यायलाच पाहिजे. जसे माणसाला डोस देतात तसे जनावरांना, डॉग्सला कॅट्सला द्यायला पाहिजे का? खरोखर गरज आहे का?
1: गरज तर आहे.
0: जर ते तुमच्या घरात राहणार असतात, ते बाहेर फिरणार नसतील,
1: बरोबर,
0: मग त्यांना अँटीरॅबिस वगैरे का द्यावं?
1: नाही, आता शक्यतोवर पाळीव प्राण्यामध्ये कुत्रा आणि मांजर हे जास्त येतात आणि नैसर्गिकतः ते रेबीज या रोगाचे कॅरियर म्हणून त्यांना समजलं जातं म्हणजे त्यांच्यापासून चावल्यामुळे हा आजार आपल्याला होऊ शकतो. तर त्यांच्या आणि आपल्या दोघांच्या प्रोटेक्शनसाठी हे आजारचं कव्हरेज लसीद्वारे आपण केलं जातं. आणि त्यांचे काही डिसीजेस आहेत, तर उदाहरणार्थ डॉग्समध्ये गॅस्ट्रो आणि डिस्टेम्पर नावाचे हे व्हायरल डिसीज आहेत, तसेच कॅटमध्ये फेलाईन पॅन लोकोपेनिया, रेबीज. रेबीज तर सगळ्यांमध्येच आहे सस्तन प्राण्यांमध्ये. तर ह्या रोगांचं त्यांना लस दिली तर त्यांच्यामध्ये जी इम्युनिटी येते आणि आपण वारंवार त्यांना हँडल करत असतो, त्यांना हाताळत असतो, त्याच्यामुळे एक आपल्याला एक सेफ्टी राहते आपल्यासाठी आणि त्यांच्या दोघांसाठी. त्याच्यामुळे ते दिले गेलेले, दरवर्षी दिले गेलेले जास्त चांगलं.
0: ओके, आता आपण जेव्हा कॅट किंवा डॉग पाळणार आहे त्यावेळेस त्याने काय डिसिजन घ्यावा? जोश आला म्हणून कॅट किंवा डॉग घ्यावा की घरात स्पेस आहे, तुमचं प्राण्यांवर प्रेम आहे, तर मला काहीतरी पेट पाहिजे, त्यावेळेस घरात वातावरण कसं हवं?
1: कसं आहे माहीत आहे का, आता याच्यामध्ये आपली आवड काय आहे हे फार महत्वाचं आहे आणि आपण त्याचं संगोपन व्यवस्थित करू शकू का. कारण आवड असणे आणि संगोपन स्वतः करणे याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आता आमचे बरेच मित्रांना आवड आहे परंतु ते संगोपन करू शकत नाही किंवा तो तेवढा वेळ त्यांना देऊ शकत नाही. कारण ज्यावेळी संगोपनाची वेळ येते त्यावेळी तुमच्या व्यस्त कामाच्या वेळेतनं तुम्हाला वेळ काढून ह्या प्राण्यांकडे लक्ष द्यावे लागते. म्हणजे त्याला वेळोवेळी खाऊ घालणे, त्याची सुशीसाठी त्याला वेळ देणे गरजेचं आहे, त्याच्यानंतर त्याला आठवड्यातनं दोन आठवड्यातनं त्याला आंघोळ घालणे, त्याच्यावर होणाऱ्या गोचिड किंवा फ्लीज ज्याला म्हणतो आपण पिसवा, याची औषध मारणं किंवा त्याचं औषध लावणं, ह्याही सगळ्या गोष्टी आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यांच्यापासून त्यांना काही आजार होणारे आहेत ते आपल्याला टाळता येतात आणि गोचिडांची संख्या जर जास्त झाली तर ते आपल्या प्राण्यांचं रक्त पिऊन त्यांना अशक्त करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ही एवढी सगळी जर करायची तयारी असेल तरच प्राणी, आणि स्वतः करायची तयारी असेल तर दुसऱ्याच्या भरोश्यावर प्राणी माणसाने पाळू नयेत. पक्षी ठीक आहे, पक्षी एका छोट्याशा पिंजऱ्यात किंवा मोठ्याच्या पिंजऱ्यात ठेवू शकतो, पण हे जे प्राणी आहेत, मांजर झालं, कुत्रा झालं विशेषतः, किंवा मोठी जनावरं आहेत, यांच्याकडे तुम्हाला पर्सनली लक्ष दिलेलं जास्त चांगलं.
0: आणि जागेच्या बाबतीत फ्लॅटमध्ये आज जे राहतात, मोस्ट ऑफ द पीपल आर स्टेइंग इन फ्लॅट्स,
1: फ्लॅट
0: त्यावेळेस जनावर पाळणं योग्य की नाही?
1: फ्लॅटमध्ये कसं आहे, फ्लॅटमध्ये त्याला थोडीशी जागा फार कमीच आहे त्या मानाने.
0: त्याच्यात फॉरेन ब्रीड,
1: जिथे स्पेस चांगली मिळते आहे त्याला, जागा फिरायला किंवा सुशी करायला जर जागा चांगली मिळत असेल तर ते कधीही नैसर्गिकता चांगलं राहील. आणि फ्लॅटमध्ये मग तुम्हाला वेळ देणार आहे त्याला, कारण वेळोवेळी दिवसातनं 3 ते 4 वेळा त्याला बाहेर नेणं, परत आणणं, हे थोडंसं जरा अवघड होतं. परत फ्लॅट
0: 3-4 वेळेस बाहेर नेणं गरजेचं त्याला.
1: हो, गरजेचं आहे. किंवा ते स्वतः जाऊ शकतात
0: मांजराला सुद्धा.
1: मांजराचं आता कसं झालं, मांजराचे आता पर्शियन कॅट्स वगैरे आहेत, आपल्या ज्या देशी कॅट्स आहेत, गावठी कॅट्स आहेत, त्या बिचाऱ्या बाहेर जाऊन फिरून वगैरे येतात, पण ह्या पर्शियन ह्या नाही जाऊ शकत.
0: कारण
1: किंवा जी लहान पिल्लं घरातच जन्मलेली आहे, ज्यांना बाहेरचा काही संपर्कच आला नाही, तर ती त्यांच्यासाठी घरातच सुशीसाठी त्या आजकाल सँड मिळते एक, तर ती त्या टबमध्ये ठेवून त्याच्यामध्ये त्यांना सवय लावू शकतो आपण.
0: डॉक्टर, मला एक सांगा, आपण जेव्हा हे पेट पाळतो, मी माझ्याकडे पॉमेरियन लहानपणापासूनही, मला पॉमेरियन लागतोच, किती स्वार्थी मी, पण डॉक्टर मी जेव्हा बघतो ना, मी यांना जेव्हा बाहेर घेऊन जातो तेव्हा दुसऱ्या कुत्र्यांकडे बघून यांना इतकं खुशी होते, म्हणजे मी यांना माझ्या घरात ठेवतोय, कोंडून ठेवतोय, हे चुकीचं करतोय का?
1: नाही, चुकीचं नाही करत आहे, परंतु जशी आपली सायकोलॉजी आहे, माणूस जसा कसा असा, म्हणजे काय म्हणतो आपण, मित्रपरिवारामध्ये त्याला राहिलेलं आवडतं, तसंच या प्राण्यांचं पण आहे ना. तर त्यांची मानसिकता त्यांच्या त्या मित्रमैत्रिणीमध्ये गेल्यावर तशी चांगली होणारच आहे.
0: नाही मग म्हणजे माझ्याकडे जे पेट्स आहे मी त्यांच्यावर खूप मनसोक्त प्रेम करतो.
1: बरोबर.
0: पण ते खुश असतात का माझ्याबरोबर?
1: हो. आणि त्यांची सायकोलॉजी बघा, प्राण्यांनाही आवड निवड आहे, त्यांनाही राग लोभ म्हणजे लोभ आणि म्हणजे कोणता असा विशिष्ट याचा लोभ नाही, त्यांच्यामध्ये ह्या सायकोलॉजिकल हे प्रॉब्लेम दिसतात. एखाद्या माणसाबद्दल खूप आवड असते, त्याला ते वेलकम करतील छान.
0: फॅमिलीमध्येच कोणाला आई आवडतो, कोणाला वडील आवडतो?
1: नाही नाही, आपल्या आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा त्यांच्या आवडीनिवडी आहेत पेट्सच्या.
0: हो.
1: की एखाद्याचं ते खूप ऐकतील, एखाद्याचं अजिबात ऐकणार नाही. तर जो त्याचा मनापासून प्रेम करतो त्याच्याकडे, म्हणजे हे जे पाळीव प्राणी पण जातात आणि तशीच मुलंसुद्धा त्या माणसाकडे किंवा त्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होतात. हे निसर्गाचं काय आहे माहीत नाही, कारण हे आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही ऑब्झर्व करत असतो. ज्या माणसाला शक्यतोवर प्राणी आवडतात मनापासून, त्याला लहान मुलंसुद्धा त्याला म्हणजे त्याच टाईपचा रिस्पॉन्स देतात.
0: पण डॉक्टर मला एक सांगा, आता आपण बघतोय आपली माणसांची नवीन नवीन पिढी येते, ते प्रत्येकाचे स्वभाव बदलत जातात.
1: हो.
0: तर हे जनावरांची पिढी बदल पिढी ते अडॅप्ट होतात का आपल्या याला? त्यांचे आता आम्ही जे बघतो कधी कधी, मी बघितलं नाही अजून खरं, पण टीव्हीवर युट्यूबवर वगैरे बघतो की कुत्रे टीव्ही बघतात, मांजर टीव्ही वगैरे बघतात, हे होतं खरंच?
1: हो हो आहे ना.
0: काय बघतात ते?
1: त्याला ते अडिक्ट होऊन जातात, त्याला ते बघत राहतात.
0: काय बघतात ते? आपण जे बघतो तेच बघतात, तेच त्यांना इंटरप्रेट करतात.
1: त्यांना टीव्ही चालू ठेवला ना की त्यांना बरं वाटते, भले ते त्या रूममध्ये बघता बघता झोपून राहतील, नाहीतर टीव्ही जर बंद केला तर त्यांचा धिंगाणा चालू होऊन जातो घरामध्ये. असे काही उदाहरणं आहेत.
0: ते ऐकतात का बघतात?
1: ऐकतात आणि बघतात पण, पण बघता बघता झोपतात पण.
0: काय बघत असते?
1: शक्यतोवर ते आवाजाकडे जास्त. हो, बहुतेक कलर, बहुतेक कलर.
0: याच्यावर झालाय रिसर्च?
1: नाही झालाय, म्हणजे आता कुत्र्यांनाही 12-13 फुटापर्यंत दिसत, त्याच्या पलीकडे
0: काय बोलतोय,
1: त्याच्यानंतर त्यांना ब्लर्ड इमेज दिसते.
0: हो
1: हो. पण आवाजाची संवेदना त्यांची फार स्ट्रॉंग आहे.
0: कुत्र्याला फक्त 12 फूट?
1: 12 फुटापर्यंतच ते कलर विजन त्यांना आहे चांगलं. तर ध्वनी, ध्वनीचं ते जे हे आहे ना त्यांचं काय, ऐकण्याची क्षमता ही जबरदस्त आहे.
0: आणि मांजराच्या बाबतीत? मांजराच्या बाबतीत,
1: मांजराच्या बाबतीत जवळजवळ तसंच आहे. 12-15 फुटापर्यंत ते व्यवस्थित बघतं, पण ऐकण्याची क्षमता खूप आहे. पण आता काही याच्यामध्ये जन्मताच म्हणजे काय बहिरे पिल्ल जन्माला येतात.
0: हो हो हो.
1: त्यांच्याबद्दल मग थोडंसं म्हणजे नाही जरी म्हटलं तरी वाईट वाटतं की याच्या संरक्षणासाठी एक द्वार बंद झालेलं आहे. काही जन्मता आंधळे पण असतात बिचारे पिल्ल. आता हे इनब्रिडिंगमुळे हा प्रॉब्लेम दिसतो.
0: यांच्या इनब्रिडिंगमध्ये?
1: हा, बरेच ठिकाणी
0: जसं
1: ह्युमन बीइंग्समध्ये आहे तसेच यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत.
0: जेनेटिक्स?
1: हो, जेनेटिकल प्रॉब्लेम, ॲबनॉर्मॅलिटीज आहेत, येतातच त्या. काहींचे डोळे इतके सुंदर दिसत असतात पण त्यांना दिसत नाही. असं जन्मताच अंधत्व त्यांच्यामध्येही आहे ना.
0: ओके, दॅट इज बिकॉज ऑफ इनब्रिडिंग.
1: इनब्रिडिंग आहे किंवा काही स्पेसिफिक काही ब्रीडच्या बाबतीत ते म्हणजे काय म्हणतो त्याला, तो शापच आहे समजा.
0: हो का?
1: हो हो. आता पर्शियनचे बरेचसे पिल्लं येतात, अंध पिल्लं येतात आमच्याकडे, येतात, त्यांना दिसत नाही बिचाऱ्यांना. किंवा इनब्रिडिंगमुळे त्यांचे पाय म्हणजे अपंगत्व.
0: ओके.
1: अशाही वेळेचे दिसतात. किंवा वाढ खुंटलेली असते अशीही दिसतात.
0: अच्छा.
1: हा दुसरं काही रिझन नाहीच ना, जन्मताच जर असं दिसत असेल तर.
0: आता तुम्ही म्हटलं जसं सायकोलॉजिकली आपण काही सेन्सिटिव्ह असतो. मला एक सांगा, चलो मेक इट सिम्पल, ह्युमन सायकोलॉजी आणि ॲनिमल सायकोलॉजी, म्हणजे खूप कम्पॅरिझन नाही करू, जसं आपल्याला राग लोभ आहे तसं त्यांना पण आहे का?
1: बिलकुल.
0: आणि जेलसी किंवा इगो सगळं आहे.
1: आता जेलसी आणि इगो आपण असे शब्द त्यांच्यासाठी नाही वागू शकत, पण राग तर त्यांना येतो, आवडीनिवडी त्यांच्याही आहेत. आता काही जे पेट डॉग्स आहेत ते माझ्याबरोबर इतके फ्रेंडली आहेत, इतके फ्रेंडली आहेत, आणि काही अजिबातच नाही.
0: तुमच्या बाबतीत सुद्धा होतं?
1: होतं होतं होतं. मांजरी सुद्धा, आता मला 2 मांजरांनी डायरेक्ट पंजा मारलेला आहे, म्हणजे ते माझ्या 32 वर्षात कधी असं मी बघितलं नाही. आणि ते आपले एक पर्शियन पण आहे आणि एक गावठी पण आहे की जिला मी रोज ट्रीट करतो आहे. आता तो तिचा संकेतही असेल की मी चांगली झाली, आता डॉक्टर थांबवा. कारण हा अग्रेसिव्हनेस हा कधी येतो यांच्यामध्ये, ज्यावेळी ते आजारी असले
0: होतात
1: ते आजारी असले की मलूल राहतात, रिॲक्शन त्यांच्या खूप कमी होतात. तरी कॅट अशी आहे की ती त्याच्यातही रिॲक्ट करू शकते.
0: म्हणजे कॅट्स आर ॲग्रेसिव्ह,
1: हाडं तुटलेले आहेत, परेशान आहे, चालता येत नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला अटॅक करू शकतात. अटॅक म्हणजे पंजा वगैरे मारणं किंवा असं चावायचा प्रयत्न करणं वगैरे असं. तर असंही दिसू शकते. इवन डॉग्समध्ये सुद्धा असं, दॅट इज अ गुड साईन. कधी काय मला ते असं वाटतंय की बाबा याचं साईन कधी बदलतं, म्हणजे याचे लक्षणं कधी बदलतात. याचे लक्षणं जर बदलले तर माझ्या म्हणजे हा लाईन ऑफ ट्रीटमेंट आपली व्यवस्थित चालली आहे किंवा त्याचा रिस्पॉन्स चांगला मिळत आहे आपल्या ट्रीटमेंटला असं.
0: डॉक्टर आता आपण ह्युमन जेव्हा डॉक्टरकडे जातो तो त्याची कंप्लेंट सांगतो.
1: हो
0: आम्ही तुमच्याकडे येतो हा शांत आहे, मग तुमची तुम्ही काय करता?
1: नाही शांत
0: आमचे जास्त करून डॉक्टर दोन तीन दिवस काही खातच नाहीये, खेळतच नाहीये, ह्या कंप्लेंट्स असतात आमच्या.
1: हो
0: जेव्हा आम्ही कंप्लेंट, तुम्ही त्यावेळेस डायग्नोस कसं करता?
1: नाही आम्ही कसं करतो, आम्ही पहिले सीझनचा पहिले मालकाचा स्टडी थोडासा 5-7 मिनिट
0: त्याच्या म्हणजे काय,
1: म्हणजे मालकाचं बिहेवियर त्याच्यासोबत कसं आहे डॉग बरोबर, म्हणजे त्याच्या पाळीव प्राण्याबद्दल बरोबर. ते एक पहिलं एक आम्हाला क्लू मिळतो तिथे की खरंच बा हे सांगतात आहे, हे आता दिसत आहे का याच्यामध्ये बोलण्यामध्ये काही, म्हणजे
0: बोलण्यामध्ये आणि सिम्पटम्स.
1: हा बोल, तुम्ही जे सांगतात आहे आणि त्याच्यामध्ये दिसणारे सिम्पटम्स हे सारखे आहेत की नाही, का तफावत आहे, हे पहिलं बघितलं जाते. त्याच्यानंतर मग पुढच्या टेस्ट आहेत ना आपल्याला, त्याचं टेम्परेचर बघणं, त्याच्या बिहेवियरमधलं काय चेंजेस झाले, खातो आहे की नाही खात आहे, खातो तर थोडंसंच खातो, काही वेळा काय होतं खात नाही खात नाही खात नाही अशी कंप्लेंट येते. अरे त्याला जे पाहिजे तेच मिळत नाही, त्याचं फूड बदललेलं असते, मग तो कसं खाणार आहे? जशा आपल्या आवडीनिवडी आहे तसं त्यांच्याही आवडीनिवडी. आता काहींना चिकन दिलं तर खूप आवडतं, हे तुम्ही दूध भात किंवा दूध पोळी किंवा असं काही दिलं तर ते खाणार नाही, खातही नाही, बरेचसे बघतसुद्धा नाही त्याच्याकडे. चिकन दिलं की टनाटन उड्या मारत आपले फिरतात, मस्त खातात वगैरे असं. ह्या गोष्टींचं एकदा आम्हाला जजमेंट आलं आणि सिम्पटम्स दिसतातच ना, त्यांची लक्षणं दिसतातच आजारपणाची, मलूल झालेलं असणार, डोळे असे काय म्हणतो अँक्शियस लुक, म्हणजे डोळे असे ओढलेले असं दिसतं, चेहराही थोडा असा पडलेला दिसतो, हे प्राण्यांमध्ये दिसतं ना हे सगळं.
0: आणि मग डायग्नोस कसं,
1: आणि हालचाली मंद होतात त्यांच्या बऱ्याचशा.
0: आणि मग डायग्नोस कसं करतो?
1: नाही मग आपलं टेम्परेचर घ्यायचं त्यांचं, बॉडी टेम्परेचरने एक आपल्याला लक्षण, ते म्हणजे मोठं साईन आहे. आणि नुसतं खात नाही, हे आपलं कसं आहे, माणसाचं थोडं दुखलं तर आपण 10 लक्षणं दाखवतो, यांचे 10 दुखलं तर ते 1 लक्षण दाखवतात खात नाही, इतका फरक आहे. कारण नुसतं खात नाही म्हटलं की खूप गोष्टी त्याच्यात अंतर्भूत होऊन जातात की बाबा काय काय गोष्टी असतील, मग ते थोडंसं बोलण्यामुळे ते त्याचं जजमेंट येऊन जाते, त्याची लक्षणं आपल्याला लक्षात येऊन
0: जाते. म्हणजे मालकाची जबाबदारी नीट ऑब्झर्व करणं
1: खूप खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. कारण आणि मी तर म्हणतो मालक स्वतः पहिला डॉक्टर आहे.
0: ओके.
1: कारण ते 24 तास त्यांच्यासोबत राहत असतात, त्यांच्या हालचाली, त्यांचं खाणं पिणं, त्यांना ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांचं बारीक लक्ष नाही डॉक्टरांपेक्षा. डॉक्टर तर काय आलं हे रेडीमेड सिम्पटम्स त्याला मिळून जातात डॉक्टरला आणि त्याच्याप्रमाणे ते ट्रीटमेंट करतात.
0: प्राण्याची काय एक्सपेक्टेशन असेल त्याच्या, जे त्याला पाळतात ते त्यांच्याकडनं,
1: त्याला चांगलं ठेवणं, त्याच्याबरोबर खेळणं, छान त्याला ठेवणं, हेच एक्सपेक्टेशन आहे. बिचारं त्याला काय 2 वेळाला खायला मिळालं झालं,
0: आणि
1: त्याच्या एक्सपेक्टेशन दुसऱ्या काय असणार आहे. प्राण्यांच्या फार कमी एक्सपेक्टेशन आहे माणसांच्या सर्वात.
0: आणि हे जे जनावरांना डॉग किंवा कॅट, आज आपण याच्यावरच बोलू, त्यांना काय खायला द्यायला पाहिजे? म्हणजे आमच्या घरी नॉनव्हेज बनत नाही, पण काही म्हणतात की त्या डॉग्सला किंवा कॅटला नॉनव्हेज द्यायलाच पाहिजे.
1: नाही तसं आता कसं झालं, हे घरात ज्या जे प्राणी आपले आले तर आपण जसं खातो शक्यतो तसं त्याला ते ॲडॉप्ट झालेले आहेत. दूध पोळी, दूध भात, मांजरी सर्रास खातात, व्यवस्थित राहतात.
0: पण असं म्हटलं ना, डॉग्सला दूध देऊ नये, मांजरींना दूध देऊ नये,
1: नाही मग बऱ्याच
0: पाणी टाकून द्यावं,
1: बऱ्याच ठिकाणी देतात आणि काही नाही सुस्त, म्हणजे आणि व्यवस्थित राहतात, काही तसा
0: तो
1: प्रॉब्लेम येत नाही. आणि त्याला थोडंसं कॉम्पेन्सेट करायला थोडे विटॅमिन्स वगैरे आपण देऊ शकतो, कॅल्शियम देऊ शकतो वरतून जर गरज असली तर,
0: गरज असली तर,
1: नाहीतर निसर्गतः त्यांना बहुतेक सगळं
0: बरं फूड. आता मला हे सांगा, डॉग्सला काय खायला देऊ नये, काही असं आहे की हे नको द्यायला का असं काय नाही?
1: आता डॉग्समध्ये शक्यतोवर फिश हे देऊ नये,
0: ओके.
1: हा, मांजरींना फिश चालतं कारण मांजर काटे बरोबर काढून फिश खाऊ शकते.
0: अच्छा.
1: पण डॉग्स नाही खाऊ शकत. डॉगचं काय सवय, एक सात
0: सपकन मारून टाकतो
1: खाऊन गेला. कारण बरेच वेळा असे मोठे मोठे हाडं अडकलेले किंवा फिश बोन काटे अडकलेले अशा केसेस माझ्या आयुष्यात आल्या. आणि पुस्तकात पण तसं आम्हाला लिहिलेलं आहे की बा हे फूडमध्ये हे अवॉइड करायचं त्यांना.
0: आणि कॅट्सला काय देऊ नये?
1: कॅट्सला
0: असं काही स्पेसिफिक नाही आहे.
1: नाही, कॅट्सला कसं दूध पोळी खाऊ घालतात लोक आता.
0: काही काही जण म्हणतात की भात देऊ नये.
1: नाही, चालतो. काही काही
0: चालतं ना.
1: कार्बोहायड्रेट खूप जास्त प्रमाणात कोणीच खाऊ नये, देऊ नये.
0: हा, आणि इंडियन फूड इज फुल ऑफ कार्बोहायड्रेट.
1: हा हा, त्याच्यामुळे त्याची क्वांटिटी थोडी कमी असावी. चिकन आहे, चिकन सूप आहे, ते बॉईल करून. अंडे आहेत, हे दिलेलं बेस्ट राहतं. आता फक्त जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्या इथे मोठा प्रॉब्लेम आहे.
0: हो,
1: पण बरेचसे लोक काय करतात, बाहेर बनवून आणून देऊ शकतात. तशी आता सोय झालेली आहे,
0: सोय झालेली.
1: झोमॅटो आपल्याला मदत करू शकतो.
0: डॉक्टर, पुढच्या आठवड्यात आपण तुमचे एक्सपिरियन्सेस विथ वाईल्ड ॲनिमल ॲज अ डॉक्टर मला ऐकायची इच्छा आहे. तर पुढच्या रविवारी तुम्ही माझ्याबरोबर असावं माझी.
1: नक्की नक्की.
0: राम राम मंडळी, फेडूया.

1956 अगोदरच्या सार्वत्रिक संगीताचे पदर उलगडणारा हमराज कार्यक्रम सुरू होत आहे. पहिलं गाणं 1955 मुनीमजी चित्रपटात गीतकार शैलेंद्र, संगीतकार एस डी बर्मन आणि गायक के सी लॉय यांनी रचलं आहे. गायक हेमंत कुमार यांच्या मूळ गाण्यात नसलेला चिलीम ओढणाऱ्या शिवभक्तांचा आवाज या गाण्यात ऐकता येतो. गाण्याचे शब्द आहेत, शिवजी बिहाने चले, पालकी सजाय के, भाभूती लगाय के.

दुसरं गाणं 1942 जमीनदार चित्रपटात गीतकार बेहजाद लखनवी, संगीतकार गुलाम हैदर आणि गायिका शमशाद बेगम यांनी रचलं आहे। या गाण्यात देवर या शब्दाचा देवरा आणि देवरिया या दोन नावांनी केलेला लाडिक उच्चार, शमशाद बेगम यांची ठसका असलेली गायनशैली मांडतो। गाण्याचे शब्द आहेत, मोरे देवरिया की होगी सगाई रे, कंगन मोहे लादे रे,

यानंतर 1952 जुगनी या चित्रपटासाठी हंसराज बहल यांनी वाद्यबद्ध केलेलं शीर्षक संगीत सादर आहे. सिंध आणि पंजाब प्रांतातला ताजेपणा या संगीतात उमटला असल्याचं जाणवतं. ऐकूया जुगनी या चित्रपटाचं शीर्षक संगीत.

मधुबाला झवेरी यांनी आपल्या कारकिर्दीतली सर्वोत्तम गाणी हंसराज बहल यांच्या संगीतात गायली. यापैकी एक नवयौवन गीत 1952 जग्गू या चित्रपटातून आणि असद भोपालींच्या शब्दांमधून ऐकूया. गाण्याचे शब्द आहेत, मैं घटा तू गगन, मेरे माही मेरे बलम मेरे सजन.

शमशाद बेगम आजचं त्यांचं दुसरं गाणं 1942 पटवारी चित्रपटात संगीतकार श्याम सुंदर यांच्या संगीतात गाणार आहेत. मुस्लिम गायकांच्या पंजाबी ढंगातल्या गाण्यांमध्ये एक खास प्रकारची धार अनुभवता येते. गाण्याचे शब्द आहेत, वग वग वे चना दिया पाणिया.

0: पुढच्या गाण्यात गायिका सुरैया यांच्या गायनाची दुर्मिळ बाजू संगीतकार हंसराज बहल यांनी 1952 मोती महल चित्रपटात प्रेम धवन यांच्या शब्दांमधून दाखवली आहे. सुरैया यांचा हा अंदाज आपल्याला सुखद गारवा देतो. गाण्याचे शब्द आहेत, कभी न बिगड़े किसी की मोटर रस्ते में.
1: कभी न बिगड़े किसी की मोटर रस्ते में, कभी न बिगड़े किसी की मोटर रस्ते में, खड़े रहो बस बेबस होकर.

न बिगड़े।

शेवटचं गाणं हे KL सैगल यांनी केदार शर्मा हसरत यांच्या शब्दांमध्ये गायलं आहे. हे गाण्याचं इन्स्ट्रुमेंटल व्हर्जन वाद्यांमधून आपल्याला दिलासा देतं. संगीतकार अज्ञात आहेत. गाण्याचे शब्द आहेत, पंछी रे काहे होत उदास. ही अजून एक मैफल इथे थांबत आहे. नमस्कार.

स्वार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 250, दशक 20, समास 4, आत्मनिरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। सगळ्या लोकांना प्रार्थना आहे, अवरात्र निधिध्यास असावा, निरूपण ऐकून मनामध्ये प्रत्यय आणावा। प्रत्यय एकीकडेच राहिला आणि आपण भलतीकडेच धावलो तर मग सार असार यांचा निवाडा कसा होईल? सगळी सृष्टी पाहिल्यानंतर दृष्टीला गलबला दिसतो, पण राजसत्तेची गोष्ट वेगळीच आहे। प्रत्यक्ष नसूनही ती कार्यकारी असते। पृथ्वीवर जितकी शरीरं आहेत तितकी भगवंताची घरं आहेत। त्याच्याद्वारे नाना सुखांची प्राप्ती होते। त्याचा महिमा कोणाला कळेल? प्रत्येकाच्या आईच्या रूपाने कृपाळी होऊन जगदीश जगाचं रक्षण करतो। सत्ता पृथ्वीमध्ये वाटली, त्याच्यामुळे ती जिथे तिथे विभागली गेली आणि ती या भगवंताच्या कलेमुळे सृष्टी चालते। मूळ जाणत्या पुरुषाची जगदीशाची आत्मात्म्याची सत्ता आहे, ती शरीरामध्ये विभागली गेलेली आहे, त्यामुळे तिथे चतुर्य वस्ती करते। या सगळ्या देहरूपी पुराचा ईश म्हणजे जगातला जगदीश आहे, तो नाना शरीरांमध्ये व्यवहार करतो आहे। सृष्टीची रचना पाहिली तर ती एका व्यक्तीच्यामुळे चालत नाही। एकच जो आत्मा आहे तोच नाना देह धरून चालवतो। उंच नाही, नीच नाही, बरं नाही, वाईट नाही, असं काही नाही। कार्य चाललं पाहिजे इतकंच। न जाणणं, आडवं केलं किंवा अभ्यासाला प्रवृत्त झालं हे असं कसं, त्याच्यातच जाणतो। जगाचं जे अंतर, अर्थात आपल्यालाही अंतराचं, अंतरात्म्याचं अनुसंधान ठेवणं म्हणजे अनन्य लक्षण असणं, हेच ज्ञान होय। ते ज्ञानाशिवाय जमणार नाही, म्हणून तत्वतः ध्यान आणि ज्ञान एकरूप आहे। प्राणी संसारामध्ये आला, काही एक शाणा झाला, मग तो भूमंडळावर वावरायला लागला। रामाची प्रकट खूण म्हणजे ज्ञानघन आत्मा राम विश्वंभर, तो भाग्यानेच कळतो। उपासनेच्या मिशाने स्वर्गप्राप्तीची वासना धरली तर पुण्य संपल्यावर परत जन्म असल्याने जन्ममृत्यूची परंपरा लांबतच जाईल, संपणार नाही। मायेचा असा अगाध महिमा आहे तो यामुळेच। थोडक्यात, वासनेचा क्षय होणं आवश्यक आहे। द्रष्टा म्हणजे पाहणारा, साक्षी म्हणजे जाणणारा, अनंत रूपाने अनंताला ओळखावं, चांगल्याची संगत असावी, कथानिरूपणाची सवय असावी आणि तीच मनाची विश्रांती आहे। त्यापेक्षाही प्रत्यय ज्ञान हे पाहिजे आणि अनुभवान तिथे जाळून टाका, त्याशिवाय समाधानाला समाधान मिळणार नाही। मुख्य संकल्प म्हणजे हरिसंकल्प, मूळ मायेतील विचार।

पूर्वापार होत गेली आणि आताही तशीच उत्पत्ती स्थिती चालली आहे. वनावर वनचरांची सत्ता, जळावर जलचरांची सत्ता व भूमंडलावर भूपाल म्हणजे राजा अशा प्रकारे चळवळीचं सामर्थ्य आहे. जो जो चळवळ करेल त्याचं आहे, परंतु तिथे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. कर्ता जगदीश वेगवेगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी त्याचं अधिष्ठान आहे, त्या करवी त्याचं कार्य चालत असतं. तिथे अहंकाराचं काही चालत नाही. हरी करता हरी भोगता असं तत्वत चालतं. या गोष्टींचा विचार करावा. सगळं करणारा परमेश्वर आहे. आपण हा माईक विचार आहे. जसं कळेल तसं जगामध्ये वावरू. देवा एवढं चपळ कोणीच नाही, ब्रह्मा एवढं निश्चळ काहीच नाही. पायरी पायरीने चढून पायी मूळपर्यंत जायचं हेच खरं. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिरूपण नाम समास चतुर्थ समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. साधन निष्काम बुद्धीनं आणि सावधानपणे करावं. भगवंतापासून जो निराळा राहत नाही तो मुक्तच. मी भगवंताचा असं म्हटलं की तिथं बद्धपणा संपला. मी नसून तो आहे हे जाणणं म्हणजे मुक्तता प्राप्त करून घेणं. देहात असून देहातीत राहतो तो मुक्त. राम करता हे जाणतो तो मुक्त. माझं माझं असं म्हणून आपण बद्धावस्था लावून घेतो, बद्धाचं आवरण काढून टाकलं की आपण मुक्तच आहोत. माझ्या मनावर कशाचाही परिणाम झाला नाही आणि समाधान कायम राहिलं ही मुक्त अवस्था. माझ्यासारखा पापी मीच असं आपण मनानंच ठरवतो आणि दुःख करत बसतो. मी एक भगवंताचाच झालो, आता नाही कोणाचा असं म्हणावं आणि जगात नटासारखं वागावं. वास्तविक आपण मायेकडून पछाडले गेलो आहोत. भगवंताजवळ माया ही छायेप्रमाणे आहे. आपण मायेचा नियंता जो भगवंत आहे त्याचं होऊन राहावं, मग माया खरी नाही हे आपल्याला समजतं. मायेला ओळखणं म्हणजे विवेक आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानणं हे वैराग्य. पाप पुण्य हे मनाचे धर्म आहेत. मी आता नाम घेतो, माझी सर्व पापं त्यामुळं नाहीशी झाली आहेत अशी दृढ भावना झाली की तो निष्पाप झाला म्हणून समजावं. चार चौघं करतात म्हणून साधन करून नाही चालायचं. साधनामध्ये दृढ भाव पाहिजे. साधन करायचं ते योग्य मार्गानं झालं पाहिजे. ते अगदी निष्काम असावं. बुद्धिभेद करणारे लोक जगात नेहमी असणारच आहेत, पण साधकानं आपला बुद्धिभेद होत नाही इकडं जागृत असावं. काही पुरुष किंवा स्त्रिया यांना आपला स्वतःचा असा काही प्रपंच राहिलेला नसतो, तरीही हे लोक उगीचच जगाचे दोष काढत बसतात, दुसऱ्यांच्या घरी जाऊन उठाठेव करतात. हे फार मोठं पाप आहे.

साधकानं ते कटाक्षानं टाळावं. ज्या लोकांना आपल्यामध्ये दोष आहेत हे कळतच नाही ते लोक अगदी खालचे समजावेत. ज्यांना आपला दोष कळतो ते दुसऱ्याप्रतीचे समजावेत. आपण प्रयत्न करूनसुद्धा भगवंताच्या आड येणारा दोष जात नाही म्हणून तळमळ असणारे लोक हे सर्वात चांगले. साधकानं तसं बनलं पाहिजे. परमार्थामध्ये अर्ध्यापर्यंत गेल्यावर मग पुढं जाणारे साधक फार थोडे असतात. खरं म्हटलं म्हणजे साधन आणि वाचन असलं की साधक कधी मागे पडायचं नाही. ब्रह्मचारी साधकानं प्रपंचातल्या उठाठेवी करू नयेत, कारण तशानं प्रपंचाचं प्रेम त्याला लागेल. त्यानं प्रपंचापासून चार पावलं दूर राहावं, नाहीतर तोच हवा असं वाटू लागतं. जगात किती पोथ्या आणि किती मतं आहेत एवढं पाहायला वेळ आहे कुठं. म्हणून साधकानं गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत किंवा दासबोध असा एक ग्रंथ प्रमाण मानून त्याप्रमाणे साधन करावं. मुंगी डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करते आणि कालांतरानं का होईना पण वर पोहोचल्याशिवाय राहत नाही. हे ध्यानात घेऊन प्रयत्नाला लागूया. जानकी जीवन स्मरण, जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: मी बोलते ज्योती चौधरी, आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत.
1: धुंद धुंद ही हवा, उन्हाळ्याची दाहकता संपून पावसाच्या सरी अधेमध्ये आपली हजेरी लावतात. अनतप्त झालेल्या मनाला गात्राला शीतलता प्रदान करतात. या धुंदावलेल्या संध्याकाळी मन वाऱ्यासंग डोलतं, वाटतं मोर प्रियसाप्रमाणे हलकं होऊन वारूवर आरूढ होऊन हिरव्या शेतातून हिरव्या रानातून भटकून यावं. काजळ काळ्या आकाशातून रुंझून बरसणाऱ्या रेशीमधारांना हलकेच उंजळीत घ्यावं.

तसं तर अवघं वातावरण भारलेलंच असतं. इतकंच नाही, विविध पक्ष्यांच्या मंजूस्वरांनी सृष्टीनंही आपला आनंद व्यक्त केला असतो. खळखळणारे झरे, त्यावरून वाऱ्यानं उडणारे पाण्याचे तुषार, अवचित एखादा पक्षी त्या पाण्यावर येतो, टकटक करीत पाणी भूर्र उडवतोही, तेव्हा कोकिळेचा मधुर स्वर आसमंत भारून टाकतो. मला वाटतं विधात्यानं या कोकिळेवर खरेच सुरांची मुक्त हस्ते उधळण केली.

असा हा धुंद करणारा मोसम बघून या गुल्यावी हवेची मग मनावर झिंग चढते. वाटतं ही हिरवळीची शाल पांघरावी, या दुधी चांदण्यात लज्जेची अनाळ गाली फुलवत सख्याच्या संवेद प्रीतीची गाणी गावी.

हे काय चौफेर वारं वाहते, आज मी अशी क्षितिजावर उभी राहून सर्वत्र न्याहाळते. थंडगाळ झुळकीनं मला जुन्या गोष्टींचा जळणू खजिनाच माझ्या ओंजळीत आणून दिलाय. कदाचित साठवणींची आठवण मला एकांतात स्मरायची असावी. किती रम्य होत्या त्या आठवणी.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू, बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपल्याला मनीषने आणलेले नवीन गेस्ट आणि मनीषमुळे माझे झालेले नवीन मित्र डॉक्टर संजय गायकवाड, व्हेटनरी डॉक्टर आहेत. इंट्रोडक्शन मध्ये वेळ घालवत नाही, वल्ली माणूस आहे, त्यांच्याकडनं तुम्हाला काय ऐकावं काय ऐकू नयेत. व्हेटनरी डॉक्टर काय काय करू शकतो हे आपल्याला ऐकायला मिळणार आहे. डॉक्टर राम राम.
1: राम राम राम.
0: डॉक्टर, मनीषचा विषय आपण कंटिन्यू करू, स्नेक बाईट. पहिली गोष्ट, स्नेक व्हेनम फक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्येच का, प्रायव्हेटमध्ये का नाही?
1: नाही, कारण त्याला एक्सपायरी आहे. आणि
0: एक्सपायरी किती दिवसाची असते?
1: मला वाटते 6 महिन्याची असते. आणि सर्वत्र म्हणजे इतक्या केसेस होत नाही. आणि ज्याही केसेस
0: झाल्या तर
1: नाही झाल्या तर आता मेडिकल स्टोअरमध्ये स्नेक व्हेनम अवेलेबल आहे.
0: हो हो, अरे दॅट्स अ गुड न्यूज.
1: तर सगळे शॉपवाले ठेवत नाही, काही दवाखान्याच्या जवळचे वगैरे ते लोक ठेवतात.
0: बरं डॉक्टर, मला एक सांगा, स्नेक बाईट नंतर स्नेक व्हेनम कोणत्या स्नेकने बाईट केले त्याच्यावर चेंज होतं का असं काहीच नसतं?
1: नाही, आता काय म्हणतो, पॉलिव्हॅलंट स्नेक व्हेनम आपण जनरली प्रिफर करतो. जर साप कोणता आहे हे जर आयडेंटिफाय झालं तर त्याचंच स्नेक व्हेनम दिलं गेलेलं जास्त चांगलं. पण एक पॉलिव्हॅलंट म्हणजे चारही विषारी सापांचं एकत्रित केलेलं अँटी स्नेक व्हेनम वापरतात.
0: आणि जे साप आम्हाला चावतात त्यांचे तुम्ही ऑपरेशन करून त्यांना वाचवतात आणि जंगलमध्ये सोडतात का डॉक्टर?
1: निसर्गाचं देण आहे मला, कारण माझे जेवढे सर्पमित्र आहेत, पक्षीमित्र आहेत किंवा वन्यजीव अभ्यासक आहे, प्रेमी आहेत, यांच्यामार्फत हे म्हणजे इंज्युअर्ड झालेले, अपघातात सापडले किंवा काही लोकांनी त्यांना ठेचलेले असे किंवा काही मार लागलेले, निसर्गता मार लागलेले दगडाखाली कुठेतरी किंवा जे सी बीच्या मशीनखाली म्हणजे खोदकाम करताना किंवा फावड्याचे मार लागलेले असे इंज्युअर्ड स्नेक्स बरेच वेळा येतात आमच्या.
0: डॉक्टर, मला एक लिस्ट हवी आहे. तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या प्राण्यांची ऑपरेशन्स केलेले, लिस्टच पाहिजे.
1: खूप आहेत त्याच्यामध्ये.
0: सांगा सांगा.
1: म्हणजे वन्यजीव आहेत, पाळीव प्राणी आहेत.
0: पाळीव प्राणी तर अंडरस्टूड.
1: हां, पाळीव प्राण्यांमध्ये बरेचसे येतात आणि वन्यजीव पण आहे.
0: वन्य कोणते?
1: आणि सरपटणारे आहेत, पर पक्षी आहेत. आता वन्यजीवामध्ये खूप मोठा आमचा जो प्रवास आहे तो आमचे जे सुनील वाडेकर आणि आमची जी वन्य विभागाची जी टीम होती तर यांच्याबरोबर बिबट्यांचा आमचा जास्त संपर्क आला. खूप म्हणजे जवळजवळ 160 बिबटे आमच्या टीमने रेस्क्यू केलेले आहेत.
0: अय्यो.
1: आणि बरेच वेळा ऑफिशियली नॉन ऑफिशियली असं करावं लागलं काम आणि सक्सेसफुल केलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात तो एक अनुभव आमच्या पाठीशी आहे सगळ्यांच्या. त्याचप्रमाणे मग वन्यजीवामध्ये सरपटणारे म्हणजे स्नेक्स, त्यांच्या शस्त्रक्रिया करायचा योग खूप मोठ्या प्रमाणात आला. बिबट्यांचा मोजके आहेत पण खूप आहेत. त्याच्यानंतर पक्षी आहेत, तर असे परत कोल्हे, उदमांजर, इवन पाळलेले उंदीर म्हणजे पांढरे उंदीर येतात,
0: हो हो हो,
1: रॅट म्हणतात त्याला, तशा टाईपचे झाले, ससे झाले, रानटी ससे झाले म्हणजे ज्याला हेर म्हणतात, तर असे आणि माकड झाले.
0: ओ, हे वन्यजीव म्हणजे कोण घेऊन येतो तुमच्याकडे?
1: बरेच वेळा पक्षीमित्र, सर्पमित्र आणि वन्यजीव अभ्यासक, प्रेमी आणि त्यांच्यासोबत फॉरेस्टवाले असतात, हे सगळं आणत असतात. त्यांना एक मदत, एक आपलं कर्तव्य म्हणून आम्ही त्यांची.
0: नाही पण असे कर्तव्याला जाणारे खूप लोक कमी आहेत.
1: आता आम्ही तर आमचं.
0: डॉक्टर, आता खरंच खूप सुंदर पॉईंट निघाला, तो कंटिन्यू करू. मला एक सांगा, तुम्ही जेव्हा अशोक स्तंभच्या त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतात तेव्हा माझ्या नॅन्सीचं तुम्ही ऑपरेशन केलेलं आहे, मला आपली आता भेट झाली त्यावेळेस, मी तुम्हाला ओळखलं त्यावेळेस. पण त्यावेळेस जेवढे डेडिकेटेड डॉक्टर्स होते ना ते आता नाही आहे असं माझं मत आहे. बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे प्रत्येकाला प्रायव्हेटमध्ये याच्यात जायची इच्छा आहे. आता हे डॉक्टर्सच्या बाबतीत पण आहे, म्हणजे जे आपले माणसांचे डॉक्टर्स आहेत त्यांच्या बाबतीत पण तसं झालं आहे की जी पहिली सर्व्हिस मिळायची ती आता मिळत नाही.
1: नाही, आता कसं सध्याच्या काळामध्ये सगळं धकाधकीचं जीवन आहे आणि गव्हर्नमेंटचे जेही हॉस्पिटल आहे तिथे येणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे कदाचित लोकांना तिथे थांबून तो उपचार घ्यावा असं वाटत नसावं किंवा बराच वेळ इथे वाया जाईल म्हणून आणि थोडं चमक धमक असलेल्या ठिकाणी लोकांना आवडतं.
0: डॉक्टर, आता आपण जेव्हा पेट आणतो त्यावेळेस असं सांगितलं जातं की त्यांना अँटीरॅबीज द्यायलाच पाहिजे, हे द्यायलाच पाहिजे, ते द्यायलाच पाहिजे. जसे माणसाला डोस देतात तसे जनावरांना डॉग्सला कॅट्सला द्यायला पाहिजे का? खरोखर गरज आहे का?
1: गरज तर आहे.
0: जर ते तुमच्या घरात राहणार असतात, ते बाहेर फिरणार नसतील,
1: बरोबर,
0: मग त्यांना अँटीरॅबीज वगैरे का द्यावं?
1: नाही, आता शक्यतोवर पाळीव प्राण्यामध्ये कुत्रा आणि मांजर हे जास्त येतात आणि नैसर्गिकतः ते रेबीज या रोगाचे कॅरियर म्हणून त्यांना समजलं जातं. म्हणजे त्यांच्यापासून चावल्यामुळे हा आजार आपल्याला होऊ शकतो. तर त्यांच्या आणि आपल्या दोघांच्या प्रोटेक्शनसाठी हे आजारचं कव्हरेज लसीद्वारे आपण केलं जातं. आणि त्यांचे काही डिसीजेस आहेत, तर उदाहरणार्थ डॉग्समध्ये गॅस्ट्रो आणि डिस्टेम्पर नावाचे हे व्हायरल डिसीज आहेत, तसेच कॅटमध्ये फेलाईन पॅन लोकोपेनिया, रेबीज. रेबीज तर सगळ्यांमध्येच आहे सस्तन प्राण्यांमध्ये. तर ह्या रोगांचं त्यांना लस दिली तर त्यांच्यामध्ये जी इम्युनिटी येते आणि आपण वारंवार त्यांना हँडल करत असतो, त्यांना हाताळत असतो, त्याच्यामुळे आपल्याला एक सेफ्टी राहते आपल्यासाठी आणि त्यांच्या दोघांसाठी. त्याच्यामुळे ते दिले गेलेले, दरवर्षी दिले गेलेले जास्त चांगलं.
0: ओके, आता आपण जेव्हा कॅट किंवा डॉग पाळणार आहे त्यावेळेस त्याने काय डिसिजन घ्यावा? जोश आला म्हणून कॅट किंवा डॉग घ्यावा की घरात स्पेस आहे, तुमचं प्राण्यांवर प्रेम आहे, तर मला काहीतरी पेट पाहिजे, त्यावेळेस घरात वातावरण कसं हवं?
1: कसं आहे माहित आहे का, आता याच्यामध्ये आपली आवड काय आहे हे फार महत्वाचं आहे आणि आपण त्याचं संगोपन व्यवस्थित करू शकू का. कारण आवड असणे आणि संगोपन स्वतः करणे याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आता आमचे बरेच मित्रांना आवड आहे परंतु ते संगोपन करू शकत नाही किंवा तो तेवढा वेळ त्यांना देऊ शकत नाही. कारण ज्यावेळी संगोपनाची वेळ येते त्यावेळी तुमच्या व्यस्त कामाच्या वेळेतनं तुम्हाला वेळ काढून ह्या प्राण्यांकडे लक्ष द्यावे लागते. म्हणजे त्याला वेळोवेळी खाऊ घालणे, त्याची सुशीसाठी त्याला वेळ देणे गरजेचं आहे, त्याच्यानंतर त्याला आठवड्यातनं दोन आठवड्यातनं त्याला आंघोळ घालणे, त्याच्यावर होणाऱ्या गोचिड किंवा फ्लीज ज्याला म्हणतो आपण पिसवा, याची औषध मारणं किंवा त्याचं औषध लावणं, ह्याही सगळ्या गोष्टी आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यांच्यापासून त्यांना काही आजार होणारे आहेत ते आपल्याला टाळता येतात आणि गोचिडांची संख्या जर जास्त झाली तर ते आपल्या प्राण्यांचं रक्त पिऊन त्यांना अशक्त करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ही एवढी सगळी जर करायची तयारी असेल तरच प्राणी, आणि स्वतः करायची तयारी असेल तर दुसऱ्याच्या भरोशावर प्राणी माणसाने पाळू नयेत. पक्षी ठीक आहे, पक्षी एका छोट्याशा पिंजऱ्यात किंवा मोठ्याच्या पिंजऱ्यात ठेवू शकतो, पण हे जे प्राणी आहेत, मांजर झालं, कुत्रा झालं विशेषतः, किंवा मोठी जनावरं आहेत, यांच्याकडे तुम्हाला पर्सनली लक्ष दिलेलं जास्त चांगलं.
0: आणि जागेच्या बाबतीत फ्लॅटमध्ये आज जे राहतात, मोस्ट ऑफ द पीपल आर स्टेइंग इन फ्लॅट्स,
1: नाही फ्लॅट,
0: मग त्यावेळेस जनावर पाळणं योग्य की नाही?
1: फ्लॅटमध्ये कसं आहे, फ्लॅटमध्ये त्याला थोडीशी जागा फार कमीच आहे त्या मानाने.

0: त्या बिचाऱ्या बाहेर जाऊन फिरून वगैरे येतात, पण ह्या पर्शियन ह्या नाही जाऊ शकत.
1: कारण
0: किंवा जी लहान पिल्लं घरातच जन्मलेली आहे, ज्यांना बाहेरचा काही संपर्कच आला नाही, तर ती त्यांच्यासाठी घरातच सुशीसाठी त्या आजकाल सँड मिळते एक, तर ती त्या टबमध्ये ठेवून त्याच्यामध्ये त्यांना सवय लावू शकतो आपण.
2: डॉक्टर मला एक सांगा, आपण जेव्हा हे पेट पाळतो, मी माझ्याकडे पॉमेरियन लहानपणापासूनही, मला पॉमेरियन लागतोच, किती स्वार्थी मी. पण डॉक्टर मी जेव्हा बघतो ना, मी यांना जेव्हा बाहेर घेऊन जातो तेव्हा दुसऱ्या कुत्र्यांकडे बघून यांना इतकं खुशी होते, म्हणजे मी यांना माझ्या घरात ठेवतोय, कोंडून ठेवतोय, हे चुकीचं करतोय का?
0: नाही, चुकीचं नाही करत आहे, परंतु जशी आपली सायकोलॉजी आहे, माणूस जसा कसा असा, म्हणजे काय म्हणतो आपण, मित्रपरिवारामध्ये त्याला राहिलेलं आवडतं, तसंच या प्राण्यांचं पण आहे ना. तर त्यांची मानसिकता त्यांच्या त्या मित्रमैत्रिणीमध्ये गेल्यावर तशी चांगली होणारच आहे.
2: नाही मग म्हणजे माझ्याकडे जे पेट्स आहे, मी त्यांच्यावर खूप मनसोक्त प्रेम करतो.
0: बरोबर.
2: पण ते खुश असतात का माझ्याबरोबर?
0: हो. आणि त्यांची सायकोलॉजी बघा, प्राण्यांनाही आवड निवड आहे, त्यांनाही राग लोभ, म्हणजे लोभ आणि म्हणजे कोणता असा विशिष्ट याचा लोभ नाही, त्यांच्यामध्ये ह्या सायकोलॉजिकल हे प्रॉब्लेम दिसतात. एखाद्या माणसाबद्दल खूप आवड असते, त्याला ते वेलकम करतील छान.
2: फॅमिलीमध्येच कोणाला आई आवडतो, कोणाला वडील आवडतो?
0: नाही नाही, आपल्या आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा त्यांच्या आवडीनिवडी आहेत पेट्सच्या.
2: हो.
0: की एखाद्याचं ते खूप ऐकतील, एखाद्याचं अजिबात ऐकणार नाही. तर जो त्याचा मनापासून प्रेम करतो त्याच्याकडे, म्हणजे हे जे पाळीव प्राणी पण जातात, आणि तशीच मुलं सुद्धा त्या माणसाकडे किंवा त्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होतात. हे निसर्गाचं काय आहे माहीत नाही, कारण हे आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही ऑब्झर्व करत असतो. ज्या माणसाला शक्यतोवर प्राणी आवडतात मनापासून, त्याला लहान मुलं सुद्धा त्याला म्हणजे त्याच टाईपचा रिस्पॉन्स देतात.
2: पण डॉक्टर मला एक सांगा, आता आपण बघतोय आपली माणसांची नवीन नवीन पिढी येते, ते प्रत्येकाचे स्वभाव बदलत जातात.
0: हो, हो.
2: तर हे जनावरांची पिढी दर पिढी ते अडॅप्ट होतात एका आपल्या याला त्यांचे. आता आम्ही जे बघतो कधी कधी, मी बघितलं नाही अजून खरं, पण टीव्हीवर युट्यूबवर वगैरे बघतो की कुत्रे टीव्ही बघतात, मांजर टीव्ही वगैरे बघतात, हे होतं खरंच?
0: हो हो आहे ना.
2: काय बघतात ते?
0: त्याला ते अडिक्ट होऊन जातात, त्याला ते बघत राहतात.
2: काय बघतात ते? आपण जे बघतो तेच बघतात, तेच त्यांना इंटरप्रेट करतात.
0: त्यांना टीव्ही चालू ठेवला ना की त्यांना बरं वाटते, भले ते त्या रूम मध्ये बघता बघता झोपून राहतील, नाहीतर टीव्ही जर बंद केला तर त्यांचा धिंगाणा चालू होऊन जातो घरामध्ये. असे काही उदाहरणं आहेत.
2: ते ऐकतात का बघतात?
0: ऐकतात आणि बघतात पण, पण बघता बघता झोपतात पण.
2: काय बघत असते?
0: शक्यतोवर ते आवाजाकडे जास्त. हो, बहुतेक कलर, बहुतेक कलर.
2: याच्यावर झालाय रिसर्च?
0: नाही झालाय, म्हणजे आता कुत्र्यांनाही 12-13 फुटापर्यंत दिसतं, त्याच्या पलीकडे
2: काय बोलतोय,
0: त्याच्यानंतर त्यांना ब्लर्ड इमेज दिसते.
2: हो
0: हो. पण आवाजाची संवेदना त्यांची फार स्ट्रॉंग आहे.
2: कुत्र्यांना फक्त 12 फूट?
0: 12 फुटापर्यंतच ते कलर विजन त्यांना आहे चांगलं. तर ध्वनी, ध्वनीचं ते जे हे आहे ना, त्यांचं काय ऐकण्याची क्षमता ही जबरदस्त आहे.
2: आणि मांजराच्या बाबतीत?
0: मांजराच्या बाबतीत जवळजवळ तसंच आहे. 12-15 फुटापर्यंत ते व्यवस्थित बघतं, पण ऐकण्याची क्षमता खूप आहे. पण आता काही याच्यामध्ये जन्मताच म्हणजे काय बहिरे पिल्लं जन्माला येतात.
2: हो हो हो.
0: त्यांच्याबद्दल मग थोडंसं म्हणजे नाही जरी म्हटलं तरी वाईट वाटतं की याच्या संरक्षणासाठी एक द्वार बंद झालेलं आहे. काही जन्मता आंधळे पण असतात बिचारे पिल्लं. आता हे इनब्रिडिंगमुळे हा प्रॉब्लेम दिसतो.
2: यांच्या इनब्रिडिंगमध्ये?
0: हा, बरेच ठिकाणी
2: जसं
0: ह्युमन बीइंग्समध्ये आहे तसेच यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत.
2: जेनेटिक्स?
0: हो, जेनेटिकल प्रॉब्लेम, ॲबनॉर्मॅलिटीज आहेत, येतातच त्या. काहींचे डोळे इतके सुंदर दिसत असतात पण त्यांना दिसत नाही. असं जन्मताच अंधत्व त्यांच्यामध्येही आहे ना.
2: ओके, दॅट इज बिकॉज ऑफ इनब्रिडिंग.
0: इनब्रिडिंग आहे किंवा काही स्पेसिफिक काही ब्रीडच्या बाबतीत ते म्हणजे काय म्हणतो त्याला, तो शापच आहे समजा.
2: हो का?
0: हो हो. आता पर्शियनचे बरेचसे पिल्लं येतात, अंध पिल्लं येतात आमच्याकडे, येतात, त्यांना दिसत नाही बिचाऱ्यांना. किंवा इनब्रिडिंगमुळे त्यांचे पाय म्हणजे अपंगत्व.
2: ओके.
0: अशाही वेळेचे दिसतात. किंवा वाढ खुंटलेली असते अशीही दिसतात.
2: अच्छा.
0: हा दुसरं काही रिझन नाहीच ना, जन्मताच जर असं दिसत असेल तर.
2: आता तुम्ही म्हटलं जसं सायकोलॉजिकली आपण काही सेन्सिटिव्ह असतो. मला एक सांगा, चलो मेक इट सिम्पल. ह्युमन सायकोलॉजी आणि

0: अॅनिमल सायकोलॉजी. म्हणजे खूप कम्पॅरिझन नाही करू, जसं आपल्याला राग लोभ आहे तसं त्यांना पण आहे का?
1: बिलकुल.
0: आणि जेलसी किंवा इगो सगळं आहे.
1: आता जेलसी आणि इगो आपण असे शब्द त्यांच्यासाठी नाही वागू शकत, पण राग तर त्यांना येतो, आवडीनिवडी त्यांच्याही आहेत. आता काही जे पेट डॉग्स आहेत ते माझ्याबरोबर इतके फ्रेंडली आहेत, इतके फ्रेंडली आहेत, आणि काही अजिबातच नाही.
0: तुमच्या बाबतीत सुद्धा होतं?
1: होतं होतं होतं. मांजरी सुद्धा, आता मला दोन मांजरांनी डायरेक्ट पंजा मारलेला आहे. म्हणजे ते माझ्या 32 वर्षात कधी असं मी बघितलं नाही. आणि ते आपले एक पर्शियन पण आहे आणि एक गावठी पण आहे, की जिला मी रोज ट्रीट करतोय. आता तो तिचा संकेतही असेल की मी चांगली झाली, आता डॉक्टर थांबवा. कारण हा अग्रेसिव्हनेस हा कधी येतो यांच्यामध्ये, ज्यावेळी ते आजारी असले
0: होतात,
1: ते आजारी असले की मलूल राहतात, रिॲक्शन त्यांच्या खूप कमी होतात. तरी कॅट अशी आहे की ती त्याच्यातही रिॲक्ट करू शकते.
0: म्हणजे कॅट्स आर अग्रेसिव्ह,
1: हाडं तुटलेले आहेत, परेशान आहेत, चालता येत नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला अटॅक करू शकतात. अटॅक म्हणजे पंजा वगैरे मारणं किंवा असं चावायचा प्रयत्न करणं वगैरे असं. तर असंही दिसू शकते. इवन डॉग्समध्ये सुद्धा असं, दॅट इज अ गुड साईन. कधी काय मला ते असं वाटतंय की बाबा याचं साईन कधी बदलतं, म्हणजे याचे लक्षणं कधी बदलतात. याचे लक्षणं जर बदलले तर माझ्या म्हणजे लाईन ऑफ ट्रीटमेंट आपली व्यवस्थित चालली आहे, किंवा त्याचा रिस्पॉन्स चांगला मिळत आहे आपल्या ट्रीटमेंटला असं.
0: डॉक्टर, आता आपण ह्युमन जेव्हा डॉक्टरकडे जातो तो त्याची कंप्लेंट सांगतो.
1: हो
0: हो. आम्ही तुमच्याकडे येतो, हा शांत आहे, मग तुमची तुम्ही काय करता?
1: नाही शांत
0: आमचे जास्त करून डॉक्टर दोन तीन दिवस काही खातच नाहीये, खेळतच नाहीये, ह्या कंप्लेंट्स असतात आमच्या.
1: हो हो.
0: जेव्हा आम्ही कंप्लेंट, तुम्ही त्यावेळेस डायग्नोस कसं करता?
1: नाही आम्ही कसं करतो, आम्ही पहिले सीझनचा पहिले मालकाचा स्टडी थोडासा 5-7 मिनिट
0: त्याच्या. म्हणजे काय?
1: म्हणजे मालकाचं बिहेवियर त्याच्यासोबत कसं आहे डॉग बरोबर, म्हणजे त्याच्या पाळीव प्राण्याबद्दल बरोबर. ते एक पहिलं एक आम्हाला क्लू मिळतो तिथे की खरंच बा हे सांगतात आहे, हे आता दिसत आहे का याच्यामध्ये बोलण्यामध्ये काही, म्हणजे
0: बोलण्यामध्ये सिम्पटम्स.
1: हा, बोल तुम्ही जे सांगतात आहे आणि त्याच्यामध्ये दिसणारे सिम्पटम्स हे सारखे आहेत की नाही, का तफावत आहे, हे पहिलं बघितलं जाते. त्याच्यानंतर मग पुढच्या टेस्ट आहेत ना आपल्याला, त्याचं टेम्परेचर बघणं, त्याच्या बिहेवियरमधलं काय चेंजेस झाले, खातो आहे की नाही खात आहे, खातो तर थोडंसंच खातो, काही वेळा काय होतं खात नाही खात नाही खात नाही अशी कंप्लेंट येते. अरे त्याला जे पाहिजे तेच मिळत नाही, त्याचं फूड बदललेलं असते, मग तो कसं खाणार आहे? जशा आपल्या आवडीनिवडी आहे तसं त्यांच्याही आवडीनिवडी. आता काहींना चिकन दिलं तर खूप आवडतं, हे तुम्ही दूध भात किंवा दूध पोळी किंवा असं काही दिलं तर ते खाणार नाही, खातही नाही, बरेचसे बघतसुद्धा नाही त्याच्याकडे. चिकन दिलं की टनाटन उड्या मारत आपले फिरतात, मस्त खातात वगैरे असं. ह्या गोष्टींचं एकदा आम्हाला जजमेंट आलं आणि सिम्पटम्स दिसतातच ना, त्यांची लक्षणं दिसतातच आजारपणाची, मलूल झालेलं असणार, डोळे असे काय म्हणतो अँक्शियस लुक, म्हणजे डोळे असे ओढलेले असं दिसतं, चेहराही थोडा असा पडलेला दिसतो, हे प्राण्यांमध्ये दिसतं नाही सगळं.
0: आणि मग डायग्नोस कसं?
1: आणि हालचाली मंद होतात त्यांच्या बऱ्याचशा.
0: आणि मग डायग्नोस कसं करतो?
1: नाही मग आपलं टेम्परेचर घ्यायचं त्यांचं, बॉडी टेम्परेचरने एक आपल्याला लक्षण, ते म्हणजे मोठं साईन आहे. आणि नुसतं खात नाही, हे आपलं कसं आहे, माणसाचं थोडं दुखलं तर आपण 10 लक्षणं दाखवतो, यांचे 10 दुखलं तर ते 1 लक्षण दाखवतात खात नाही, इतका फरक आहे. कारण नुसतं खात नाही म्हटलं की खूप गोष्टी त्याच्यात अंतर्भूत होऊन जातात, की बाबा काय काय गोष्टी असतील, मग ते थोडंसं बोलण्यामुळे ते त्याचं जजमेंट येऊन जाते, त्याची लक्षणं आपल्याला लक्षात येऊन
0: जाते. म्हणजे मालकाची जबाबदारी नीट ऑब्झर्व करणं
1: खूप खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. कारण आणि मी तर म्हणतो मालक स्वतः पहिला डॉक्टर आहे.
0: ओके.
1: कारण ते 24 तास त्यांच्यासोबत राहत असतात, त्यांच्या हालचाली, त्यांचं खाणं पिणं, त्यांना ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांचं बारीक लक्ष नाही डॉक्टरांपेक्षा. डॉक्टर तर काय आलं हे रेडीमेड सिम्पटम्स त्याला मिळून जातात डॉक्टरला, आणि त्याच्याप्रमाणे ते ट्रीटमेंट करतात.
0: प्राण्याची काय एक्सपेक्टेशन असेल त्याच्या, जे त्याला पाळतात ते त्यांच्याकडनं?
1: त्याला चांगलं ठेवणं, त्याच्याबरोबर खेळणं, छान त्याला ठेवणं, हेच एक्सपेक्टेशन आहे. बिचारं त्याला काय दोन वेळाला खायला मिळालं झालं,
0: आणि
1: त्याच्या एक्सपेक्टेशन दुसऱ्या काय असणार आहे? प्राण्यांच्या फार कमी एक्सपेक्टेशन आहे माणसांच्या सर्वात.
0: आणि हे जे जनावरांना डॉग किंवा कॅट, आज आपण याच्यावरच बोलू, त्यांना काय खायला द्यायला पाहिजे? म्हणजे आमच्या घरी नॉनव्हेज बनत नाही, पण काही म्हणतात की ते डॉग्सला किंवा कॅटला नॉनव्हेज द्यायलाच पाहिजे.
1: नाही तसं आता कसं झालं, हे घरात ज्या जे प्राणी आपल्या आले तर आपण जसं खातो शक्यतो तसं त्याला ते ॲडॉप्ट झालेले आहेत. दूध पोळी, दूध भात, मांजरी सर्रास खातात, व्यवस्थित राहतात.
0: पण असं आहे म्हटलं ना, डॉग्सला दूध देऊ नये, मांजरींना दूध देऊ नये,
1: नाही मग बऱ्याच
0: पाणी टाकून द्यावं,
1: बऱ्याच ठिकाणी देतात आणि काही नाही सुस्त म्हणजे आणि व्यवस्थित राहतात, काही तसा
0: तो इशू
1: प्रॉब्लेम येत नाही. आणि त्याला थोडंसं कॉम्पेन्सेट करायला थोडे व्हिटॅमिन्स वगैरे आपण देऊ शकतो, कॅल्शियम देऊ शकतो वरतून जर गरज असली तर.
0: गरज असली तर,
1: नाही तर निसर्गत त्यांना बहुतेक सगळं
0: बरं फूड. मला हे सांगा, डॉग्सला काय खायला देऊ नये, काही असं आहे की हे नको द्यायला का असं काय नाही?
1: नाही आता डॉग्समध्ये शक्यतोवर फिश हे देऊ नये.
0: ओके.
1: हां मांजरींना फिश चालतं कारण मांजर काटे बरोबर काढून फिश खाऊ शकते.
0: अच्छा.
1: पण डॉग्स नाही खाऊ शकत. डॉग्सचं काय सवय, एक सात
0: सपकन मारून टाकतो
1: खाऊन गेलं. कारण बरेच वेळा असे मोठे मोठे हाडं अडकलेले किंवा फिश बोन काटे अडकलेले अशा केसेस माझ्या आयुष्यात आल्या आणि पुस्तकात पण तसं आम्हाला लिहिलेलं आहे की बा हे फूडमध्ये हे अवॉइड करायचं त्यांना.
0: आणि कॅट्सला काय देऊ नये?
1: कॅट्सला
0: असं काही स्पेसिफिक नाही आहे.
1: नाही कॅट्सला कसं दूध पोळी खाऊ घालतात लोक आता.
0: काही काही जण म्हणतात की भात देऊ नये.
1: नाही चालतो, काही काही
0: चालतं ना.
1: कार्बोहायड्रेट खूप जास्त प्रमाणात कोणीच खाऊ नये, देऊ नये.
0: हा आणि इंडियन फूड इज फुल ऑफ कार्बोहायड्रेट.
1: हा हा त्याच्यामुळे त्याची क्वांटिटी थोडी कमी असावी. चिकन आहे, चिकन सूप आहे, ते बॉईल करून अंडे आहेत, हे दिलेलं बेस्ट राहतं. आता फक्त जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्या इथे मोठा प्रॉब्लेम आहे.
0: हो.
1: पण बरेचसे लोक काय करतात, बाहेर बनवून आणून देऊ शकतात. तशी आता सोय झालेली आहे,
0: सोय झालेली.
1: झोमॅटो आपल्याला मदत करू शकतो.
0: डॉक्टर पुढच्या आठवड्यात आपण तुमचे एक्सपिरियन्सेस विथ वाईल्ड ॲनिमल ऍज अ डॉक्टर मला ऐकायची इच्छा आहे. तर पुढच्या रविवारी तुम्ही माझ्याबरोबर असावं माझी.
1: नक्की नक्की.
0: राम राम मंडळी, फेडूया.

1956 अगोदरच्या सार्वत्रिक संगीताचे पदर उलगडणारा हमराज कार्यक्रम सुरू होत आहे. पहिलं गाणं 1955 मुनिमजी चित्रपटात गीतकार शैलेंद्र, संगीतकार एस डी बर्मन आणि गायक के सी लॉय यांनी रचलं आहे. गायक हेमंत कुमार यांच्या मूळ गाण्यात नसलेला चिलीम ओढणाऱ्या शिवभक्तांचा आवाज या गाण्यात ऐकता येतो. गाण्याचे शब्द आहेत, शिवजी बिहाने चले, पालकी सजाय के, भाभूती लगाय के.

दुसरं गाणं 1942 जमीनदार चित्रपटात गीतकार बेहजाद लखनवी, संगीतकार गुलाम हैदर आणि गायिका शमशाद बेगम यांनी रचलं आहे. या गाण्यात देवर या शब्दाचा देवरा आणि देवरिया या दोन नावांनी केलेला लाडिक उच्चार, शमशाद बेगम यांची ठसका असलेली गायनशैली मांडतो. गाण्याचे शब्द आहेत, मोरे देवरिया की होगी सगाई रे, कंगन मोहे लादे रे,

यानंतर 1952 जुगनी या चित्रपटासाठी हंसराज बहल यांनी वाद्यबद्ध केलेलं शीर्षक संगीत सादर आहे. सिंध आणि पंजाब प्रांतातला ताजेपणा या संगीतात उमटला असल्याचं जाणवतं. ऐकूया जुगनी या चित्रपटाचं शीर्षक संगीत.

मधुबाला झवेरी यांनी आपल्या कारकिर्दीतली सर्वोत्तम गाणी हंसराज बहल यांच्या संगीतात गायली. यापैकी एक नवयौवन गीत 1952 जग्गू या चित्रपटातून आणि असद भोपालींच्या शब्दांमधून ऐकूया. गाण्याचे शब्द आहेत, मैं घटा तू गगन, मेरे माही मेरे बलम मेरे सजन.

शमशाद बेगम, आजचं त्यांचं दुसरं गाणं 1942 पटवारी चित्रपटात संगीतकार श्याम सुंदर यांच्या संगीतात गाणार आहेत. मुस्लिम गायकांच्या पंजाबी ढंगातल्या गाण्यांमध्ये एक खास प्रकारची धार अनुभवता येते. गाण्याचे शब्द आहेत, वग वग वे चना दिया पाणिया.

0: पुढच्या गाण्यात गायिका सुरैया यांच्या गायनाची दुर्मिळ बाजू संगीतकार हंसराज बहल यांनी 1952 मोती महल चित्रपटात प्रेम धवन यांच्या शब्दांमधून दाखवली आहे। सुरैया यांचा हा अंदाज आपल्याला सुखद गारवा देतो। गाण्याचे शब्द आहेत, कभी न बिगड़े किसी की मोटर रस्ते में।
1: कभी न बिगड़े किसी की मोटर रस्ते में, कभी न बिगड़े किसी की मोटर रस्ते में, खड़े रहो पर बेबस होकर।

शेवटचं गाणं हे के एल सैगल यांनी केदार शर्मा हसरत यांच्या शब्दांमध्ये गायलं आहे. हे गाण्याचं इन्स्ट्रुमेंटल व्हर्जन वाद्यांमधून आपल्याला दिलासा देतं. संगीतकार अज्ञात आहेत. गाण्याचे शब्द आहेत, पंछी रे काहे होत उदास. ही अजून एक मैफल इथे थांबत आहे. नमस्कार.

Yeah.

अरे तो लो भैया हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल।